रसिको अप्रतिम सुरुवात झालं आजचा आपला छोटासा संगीतमय कार्यक्रमाचा. तर रसिको एक वाजता पर्यंत कार्यक्रम आहे तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. तर रसिको सात द्या एक वाजता पर्यंत व या पुढील गीताचा आस्वाद आपण सगळेजण घेऊया श्रीकांत नारायण आणि प्रिया मयेकर या दोघांच्या आवाजात. ऐकूया शिंगाला नवरा.

रसिको काही शंका नाही की आपण या 30 मिनिटांच्या संगीतमय कार्यक्रम पुरेपूर आनंद घेत आहात. तर रसिको स्टेजचे कनेक्टेड एक वाजतापर्यंत, कारण तुम्हा सगळ्यांसाठी अप्रतिम गीतांची निवड आपण केलेली आहे. तर ऐकूया तुझ्या माझ्या प्रेमाचा इन द व्हॉइसेस ऑफ शैलेंद्र भाटी आणि साथी कलाकारांच्या.

तर सिखक क्षणात हा अर्ध्या तासाचा कार्यक्रम संपणार आहे आणि सुमारे 10 मिनिटे राहिला कार्यक्रम संपण्यासाठी. तर ऐकूया श्रीकांत नारायण आणि वैशाली सामंत यांच्या सुमधुर आवाजातील पोरीला.

तरसिखोल लगीन सरा याच गाण्या सहितस आपण या कार्यक्रमात सांगता करीत आहोत. तर पुन्हा एकदा आमची साथ दिल्याबद्दल मनापासून कोटी कोटी धन्यवाद. तरसिखो आज्ञा सावे. धन्यवाद. नमस्कार व शुभ दिन.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
3: हॅलो श्रोतेनो, नमस्कार, गुड आफ्टरनून टू ऑल। शिरीसोबत आपण आहात रेडिओ मोरेश्वर अँड स्वर तरंग कार्यक्रमात। मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो। 4 वाजले आहेत श्रोतेनो, अँड नेहमीप्रमाणे 5 पर्यंत मी तुमची साथ देणार आहे, तेव्हा तुम्ही पण आमची साथ या ट्युनिंग करा। आमच्यासोबत आजचा हा वेन्सडे आफ्टरनून एन्जॉय करा। होणार श्रोतेनो कार्यक्रमाची सुरुवात करूया। आज जुलै महिन्याचा पहिला दिवस आहे। येस, आज 1st of July आहे। जुलै महिन्याची सुरुवात झालेली आहे, तेव्हा दणकेयत कार्यक्रमाची सुरुवात करूया। अँड ऑफकोर्स दणकेयत जुलै महिन्याचे स्वागत करूया। तेव्हा ऐकूया पहिलं गाणं, ठिकाण फ्रॉम द मूवी जतरा

प्रतिया धमाला गाण्याने कार्यक्रमाची छान सुरुवात झाली आहे. या गाण्याद्वारे जुलै महिन्याचे स्वागत झालेले आहे. आज जे श्रोतनो 1 जुलै आहे, नव्या महिन्याचा पहिला दिवस आहे आज. श्रोतनो कॅलेंडरवरचं एक पान बदललं असलं तरी त्यासोबत अनेक नवीन संधी, नवीन स्वप्न आणि नवीन सुरुवातींची चाहूलही घेऊन आला आहे हा दिवस. वर्षाचा अर्धा प्रवास आपण पूर्ण केला आहे, यस. आणि आता उरलेल्या दिवसांकडे नव्या उत्साहाने आणि नव्या उमेदीने पाहण्याची वेळ आलेली आहे. जुलै महिना श्रोतनो म्हणजे फुल ऑन हिवाळा. निसर्ग जसा नव्याने भरतो तसंच आपल्या मनालाही नव्या विचारांनी आणि नव्या सकारात्मकतेने फुलवण्याचा हा महिना असू दे. तेव्हा श्रोतनो या महिन्यात सुद्धा आमची साथ देत राहा. काही शिवाय गाण्यांसोबत मी तुमची साथ देणार आहे 5 पर्यंत. तेव्हा या क्षणी ऐकूया नेक्स्ट ट्रॅक, याचा आस्वाद घेऊया.

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग,
2: श्रुतीनो स्वर तरंग कार्यक्रम चालू आहे. 4:15 वाजले आहेत. 5 पर्यंत मी तुमची साथ देणार आहे, तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या. ट्युनिंग करा, ट्रॅफिक ची वेळ आहे श्रुतीनो. तेव्हा या क्षणी जर तुम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलेले आहात, ऑन द वे तुम्ही घरी जात आहात, ऑन द वे श्रुतीनो ट्युनिंग करा. ट्रॅफिकची ही स्ट्रेस दूर करा आमच्यासोबत, दुपारची ताण दूर करा आमच्यासोबत, काही श्रवणीय गाण्यांसोबत. पुन्हा श्रुतीनो ऐकूया नेक्स्ट जाऊ द्या ना बाळासाहेब या मूवीतून घेतलेलं गाणं. अजय ओगावले आणि योगिता गोडबोले यांच्या सुमधुर आवाजात. तेव्हा श्रुतीनो याचा आस्वाद घ्या, आमची साथ देत राहा. 5 पर्यंत मी तुमची साथ देणार आहे.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: श्रोतनु, मराठी गाण्यांचा प्रवास चालू आहे आणि उद्या 2 जुलै म्हणजे लोकप्रिय मराठी गीतकार, कवी आणि लेखक वैभव जोशी यांचा वाढदिवस। श्रोतनु, वैभव जोशी यांनी आधुनिक मराठी कवितेला एक वेगळी ओळख दिली आहे। कविता असो, गाणं असो किंवा एखादा विचार असो, शब्द जेव्हा मनापासून लिहिले जातात तेव्हा ते काळाच्या पलीकडे जातात आणि वैभव जोशी यांच्या लेखणीची हीच खरी जादू आहे। तेव्हा मराठी गीतकार वैभव जोशी यांना आगाऊ वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा। या क्षणी त्यांनीच लिहिलेलं एक गाणं ऐकूया, टेकन फ्रॉम द मूवी माया अंजली मराठे यांचा सुमधुर आवाजात। अँड ऑफकोर्स या गाण्याद्वारे वैभव जोशी यांना

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोत्यांनो, वैभव जोशी, मराठी गीतकार वैभव जोशी यांच्या उद्या वाढदिवसानिमित्त त्यांनी लिहिलेली दोन गाणी आपण ऐकूया। या क्षणी परत एकदा त्यांनीच लिहिलेलं गाणं ऐकूया। उद्या आहे वैभव जोशी यांचा वाढदिवस। वैभव जोशी यांच्या गाण्यांमध्ये प्रेम आहे, विरह आहे, नात्यांचा हळवा स्पर्श आहे, त्यागधी आयुष्यातले नवे नजरेने पाहायला लावणारा विचारही आहे। तेव्हा श्रोत्यांनो, या क्षणी परत एकदा त्यांनी लिहिलेलं एक अप्रतिम गाणं ऐकूया। पोस्ट गर्ल या मूवीतून घेतलेलं गाणं, याचा आस्वाद घेऊया।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग स्वर तरंग।
3: श्रोतनो वेलकम बैक, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत। श्री सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर स्वर तरंग कार्यक्रमात। मी परत एकदा तुमचे स्वागत करतो। मराठी गाण्यांचा प्रवास चालू आहे। काही शेवटी गाण्यांसोबत मी तुमची साथ देणार आहे 5 पर्यंत। त्याश्रीनो शेवटपर्यंत आमची साथ द्या। या क्षणी ऐकूया नेक्स्ट्रॉक तुमच्यासाठी। वाजत आहोत एक जागरण गीत, एक लोकगीत, अमेय दाते उत्तरा केलकर यांच्या सुमधुर आवाजात। तेव्हा याचा आस्वाद घ्या। अँड ऑफकोर्स कीप ट्यूनिंग श्रोतनो 5 पर्यंत।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोत्यांनो, वेळ निसटून जात आहे. बघता बघता आपण पदार्पण केलं जुलै महिन्यात. अंदाज या संगीतमय प्रवासात फक्त 10 मिनिटे राहिले आहेत. श्रोत्यांनो, तेव्हा ट्युनिंग करा शेवटपर्यंत, आमची साथ देत राहा. या क्षणी तुमच्यासाठी वाजत आहोत एक लावणी. यस, मराठी म्युझिक इंडस्ट्रीतील एक अत्यंत लोकप्रिय गीत प्रकार. तेव्हा ऐकूया श्रेया घोषाल यांचं सुमधुर आजात चंद्रमुखी या मूवीतून घेतलेली एक सुप्रसिद्ध लोकप्रिय लावणी. याचा आस्वाद घेऊया.

श्रोतृंद्र यक्षिणे ऐकूया केवल वलान जैन द सोनाली सोनावणी यांचं सुमधुराजात ही पोरगी हे गाणं. श्रोतृंद्र याच गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. थँक्यू व्हेरी मच आमची साथ देण्याबद्दल, ट्युनिंग केल्याबद्दल. हॅव अ ग्रेट डे, हॅव अ ग्रेट वेन्सडे आफ्टरनून. काळजी घ्या आपली. पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.

रसिक मंडी हो नमस्कार AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करत आहात ऑन ऑन AM2. रसिक मंडी हो या 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रमाचा आरंभी आज आम्ही वाजवणार आहोत अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेले हे अप्रतिम गाणं आहे. जाऊया पंढरीला, आस्वाद घेऊया माझी पंढरीची माय.

रसिक निहू पंधरीत राहूया आणि विशाल ददलानी आणि साठी कलाकारांची समुद्र आवाज आता आस्वाद घेऊया विठ्ठला विठ्ठलाचं नामस्मरण विठ्ठला।

रसिक श्रोत्यांनो, कुठे असाल तुम्ही, ट्यून इन करत रहा AM2 वर 20 मिनिटांचे मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे. आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी सध्या आम्ही वाजवित आहोत पल्लवी केलकर यांच्या सुमधुर आवाजात. ऐकूया साज सोन्याच्या.

रसिकमंडळी काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो, आज कोळी गीत वाजवतो. सक्षम सोनावणी यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया विसोची पारू. आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.